भोलानाथ, अरे शकुन सान, अरे कोण पैसा दिल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय।